0: नमो जुद जुदे नमो ज्ञान ज्ञाने
1: नमो पूज पूज्य नमो पान पाने
0: नमो कले कर्ता नमो सात रूपे
1: नमो इंद्र इंद्र नाथ इंद्र पुते
0: अलंकार रूपे अलंकार लंके
1: नमो आस आस नमो भांग भांगे
0: अभंगी स्वरूपे अनंगी अनामे
1: तर्पण तर्पण काले अनंगी अकामे
0: अच्छा छंद अजे अले अबे अबे
1: अबू अजू अनास
0: अभंज भंज लख बख
1: अकाल दयाल लेख पेख
0: अनाम काम गाडा
1: अनाते पाते अयो